जी बिल्कुल, हर कोई ॻाल्हि कंदो आहे मोहबत जी, प्यार जी, अमन जी, प्रीत जी, पाबोह जी, सिक जी, मोहबत जी, थियण बि ईअं घुरिजे। पर किथे किथे ईअं हूंदो आहे त रंजिशूं, नाराज़गियूं पिण हूंदियूं आहिनि, ऐं उन में इहो हूंदो आहे त माउ जॾहिं माउ अची वञे त मां ठीकु आहियां, मां सही आहियां, ऐं ॿियो ग़लति आहे त उते कॾहिं बि सही न थींदो आहे। कुझु बि सही तॾहिं थींदो आहे त जॾहिं हर को पंहिंजे अंदरि झाती पाए, लियो पाए, ॾिसंदो आहे त छा किथे को मिस्टेक, किथे का ग़लती मौजूदु न आहे।